जो तू करावै सो करी प्यारे, अवर किश कर न जाए। दिन रहण सब सुहावने प्यारे, जे जपिए हर नाओ साची, साच साई कार कमावनी प्यारे, तुर मस्तक लेख लिखाए। एको आप वर्त

जह चित आवै सो थान सुहावा, जित वेला विसरै ता लागै हवा। तेरे जी तू सधी साथी, संसार सागर ते कढ दे हाथी। आवन जाना तुम ही किया, जिस तू राखै तिस दुख ना थिया। तू एको साहिब।

तू गुण दाताओ निर्मलो पाई, निर्मल ना मन होए, हम अपराधी निर्गुणे पाई, तुझी ते गुण सोए।